0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: नमस्कार, तुम्ही ऐकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं. तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत. लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू. अहमस्मि चारुहासिनी भावे. प्रार्थनां वदामः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वणुपोणी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 14 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. वेळ हा अमूल्य आहे, प्रत्येक क्षणाला मोल द्या. आज जे काही करू शकता ते उद्यासाठी ढकलू नका. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. भारताने गहू निर्यातीवर तात्काळ बंदी घातली. उष्णतेच्या लाटेमुळे उत्पादन अंदाजापेक्षा कमी झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. दिवस होता आजचा. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची सुरुवात नोंदणी झाली, तीही आजच्याच दिवशी. एअर इंडिया कंपनीची मुंबई ते न्यूयॉर्क विमान सेवा सुरू झाली, तीही आजच. रॉकफेलर फाउंडेशनची सुरुवात झाली, तीही आजच्याच दिवशी. इंग्लंडच्या जेम्स फिलिप या 8 वर्षाच्या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली, तीही आजच्याच दिवशी. साल होतं 1796. आता आजचे जन्मदिवस पाहू. तरुणी सचदेव लोकप्रसिद्ध पेय रसायनाच्या जाहिरातीतील बालकलाकार यांचा जन्मदिवस. मार्क झुकरबर्ग फेसबुकचे सहसंस्थापक यांचाही जन्म आजचा. प्रणव मिस्त्री भारतीय संगणक शास्त्रज्ञ यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डॉक्टर इंदुताई पटवर्धन भारतीय समाजसेविका व आनंद ग्रामच्या संस्थापिका यांचाही जन्म आजच आहे. छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती यांचाही जन्म आजचा. वसंत शिंदे विनोद सम्राट कलागौरव पुरस्कार चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक ताणतणावातून मुक्त होण्याचा आहे. आज संध्याकाळी फिरताना तुम्हाला काही महत्वाची माहिती मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना खूप पैसा खर्च करावा लागू शकतो. आज तुमच्या जोडीदाराच्या अचानक शारीरिक आजारामुळे तुम्हाला खर्चात पडावे लागेल. मिथुन राशीच्या लोकांनी आज वाहने जपून वापरण्याची गरज आहे. तसेच आज अचानक वाहन बिघडल्याने तुमचा खर्च वाढू शकतो. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत थोडा चढ उतारांचा असेल. आज सांसारिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होईल. सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत खूप चांगला राहील. आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुमच्या संपत्तीत कीर्तीत वाढ होणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने थोडा कठीण राहू शकतो. वास्तविक आज तुमच्यावर हवामानाच्या प्रतिकूल परिणामामुळे आरोग्य खराब होईल. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

ते पुन्हा एकदा स्वागत आहे केली गुणधोनी 90.4 FM वरती. तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. तुळराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुटुंबात शुभ कार्यात व्यतीत होईल, ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना आज खाण्याच्या बाबतीत विशेष नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या आहारावर विशेष नियंत्रण ठेवले नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. धनुरास. धनुराशीच्या लोकांनी आज घाई गडबडीत आणि भावनेने कोणताही निर्णय घेऊ नये, ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होईल. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इच्छा पूर्ण करणारा असेल. आज तुमच्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू किंवा मालमत्ता घेण्याची इच्छा पूर्ण होईल. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे येऊ शकतात, ज्यांची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणि शेवटची मीन रास. आज नशीब तुमच्या सोबत राहील, त्यामुळे दुपारपर्यंत काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. चला, 12 राशींचं भविष्य आपण ऐकलेलं आहे आणि आता आणखीन एक छानसं भक्ती गीत ऐकत राहू. 90.4 FM KLE गणसू भक्तिमय.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेते, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी। जगदंबा प्रसाद निगम भारतीय राजकारणी यांच्या आज पुण्यतिथी। जगदीश चंद्र माथूर नाटककार व लेखक यांची पुण्यतिथी आजच। डॉक्टर रघुवीरा भाषाशास्त्रज्ञ राजकीय नेते यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। सर नारायण गणेश चंदावरकर कायदेपंडित समाजसुधारक यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीने। यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुणे येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहून 91.4 FM KLE गणसू। नमस्कार।

0: ಇದಿರಿ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM ಪ್ರಸ್ತುತಿ.
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये येत्या 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषधोपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्मदाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
2: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळाला. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OPD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सीरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. लगेच कार्यक्रमाला सुरुवात करते, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आज आपण क्रमांक 6 पुष्पौषधीची म्हणजेच चेरी प्लम या औषधाची माहिती घेणार आहोत. या औषधाचा कीवर्ड आहे माझे मला कळेना. मी असा का वागतो हे माझं मला कळेना. कधी कधी माणसाला परिस्थितीचं शिकार बनावं लागतं, नियतीच्या विषारी बाणांनी घायाळ व्हावं लागतं. दुःख आपत्तीच्या या धक्क्यातून सावरणं कठीण जातं, मन अत्यंत विदीर्ण होऊन जातं. अशा प्रकारच्या होणाऱ्या दुःखद मनस्थितीसाठी आपण ॲग्रीमनी हे औषध अभ्यासलं. आता चेरी प्लम या औषधाची माहिती घेऊ. प्रत्येक माणसाच्या मनाची जडणघडण वेगळी असते, सहनशक्ती वेगवेगळी. यामुळं एकाच प्रकारचं दुःख असलं तरीही प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया भिन्न आढळते. यामुळेच चेरी प्लम या औषधाची लक्षणं ॲग्रीमनी या औषधापेक्षा पूर्णपणे विभिन्न वाटतील. दुःखाच्या आघाताने या माणसांची सारासार विचारशक्ती नष्ट झाल्यासारखी असते. मानसिकदृष्ट्या ते पार कोलमडून गेलेले असतात. जीवनाबद्दलची आसक्ती नष्ट झाल्यासारखी असते. आत्महत्येचे विचार मनात डोकावत राहतात. एका पेशंटनं लिहिलं होतं, पती निधनाचा घाला माझ्यावर पडला आणि तेव्हापासून मला अत्यंत नैराश्य आलं आहे. जीवनात रस नाही आणि अत्यंत भीतीदायक गोष्ट म्हणजे आत्महत्या करून या दुःखी जीवनाचा शेवट करावासा वाटतो. माझी मुलं लहान आहेत आणि मी असं काहीतरी भयानक केलं तर ती उघड्यावर पडतील हे पटतं मला, पण आत्महत्येचे विचार सारखे मनात घोळत राहतात. साधा स्वयंपाक करताना सुरी हातात घेतली तर मी काहीतरी करून बसेन अशी भीती मला वाटते. दुसऱ्या एका ॲक्सिडेंटमध्ये पाय निकामी होऊन सतत 3 अंतरुणावर खितपत पडलेल्या पेशंटनं लिहिलं होतं, मला भीती वाटते की निराशेच्या भरात कदाचित मी माझं जीवन संपवून टाकीन, आत्महत्या करीन. कधी कधी हे नैराश्य अगदी पराकोटीला जातं. या असह्य मानसिक तणावाखाली वावरत असताना त्या माणसाला भीती वाटू लागते. आपला आपल्या मनावरचा ताबा तुटून आपण काही भीतीदायक कृती तर करणार नाही, असं काहीतरी की मनाच्या सुस्थितीत एक क्षणभर देखील तसा विचार सहन होणार नाही. उदाहरणार्थ एका पेशंटनं मला सांगितलं की कधी कधी माझी मलाच भीती वाटू लागते, अगदी नको नको ते विचार मनात येतात की त्या भरात मी माझ्या बाळाला काहीतरी इजा करीन अशी मला भीती वाटते. राग इतका येतो की माझ्या पतीला मी इजा करीन. दुसऱ्या एका पेशंटनं सांगितलं, डॉक्टर मला भीती वाटते हो की माझ्या मनावरचा ताबा सुटून मी वेडी होईन. भाऊ बनकीच्या भांडणात सर्व इस्टेट गेल्यानंतर गरिबी सहन करावी लागली आणि पैशांअभावी योग्य औषधोपचार करता न आल्यामुळं एकुलत्या एक मुलाचा बळी गेला. अशा परिस्थितीत जीवनावरचा विश्वास उडालेल्या एका पित्यानं लिहिलं होतं, डॉक्टर मला धास्ती वाटते की निराशेच्या दुःखाच्या भरात मी कुणाचा तरी खून करी. स्वतःच्या मनावरील ताबा सुटून आपण काहीतरी भयानक कृती करू अशी भीती वाटणं हे चेरी प्लम या औषधाचं वैशिष्ट्य आहे. या विरुद्ध स्वभावाचं उदाहरण म्हणजे श्रीराम, मर्यादा पुरुषोत्तम. अनेक अप्रिय दुःखकारक क्लेशदायक घटना घडल्या तरी श्रीरामांचं मनाचं स्थैर्य ढळलं नाही. पित्याचा मृत्यू, राज्याभिषेकाच्या ऐवजी वनवासाचं दुःख सहन करीत असताना भरत भेटावयास येतो हे समजल्यावर ते लक्ष्मणाप्रमाणे जराही क्रोध व्यक्त करत नाहीत, शांत मनानं विचार करू शकतात. म्हणूनच भरताच्या बंधुप्रेमाची महत्ता जाणू शकतात आणि पित्याच्या वचनाचं आज्ञेचं पालन हेच आपण चारही भावंडांचं कर्तव्य आहे. अत्यंत दुःखद प्रसंगातून जात असतानाही मनाची स्थितप्रज्ञता कायम राखणं हे वाटतं तितकं सोपं नव्हे. म्हणूनच रामायणातील प्रत्येक आचार विचारात केवळ देवत्वाची प्रचिती येत राहते. चेरी प्लम या औषधामुळे घायाळ मनस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होते, मानसिक स्थैर्य येतो. आता काही व्यवहारातील उदाहरणं पाहू. सरोजिनीबाई, वय 55, पक्षघाताचा झटका आला आणि उजवा हात व पाय निकामी झाला, पण योग्य औषधोपचाराने त्या हळूहळू सुधारत होत्या. घरी करणारे तसं कोणी नाही म्हणून त्यांनी नात्यातल्या एका विधवा बाईला बोलावून घेतलं. तथापि सर्व काही व्यवस्थित करीत असूनही त्यांचं दोघींचं काही पटेना. रोजच आरडाओरडा चिडचिड होऊ लागली. एकदा तर सरोजिनीबाईने हातातील ताटच त्या बाईच्या अंगावर फेकलं. शेवटी कंटाळून ती बाई निघून गेली. त्यानंतर 2 महिन्यात 3-4 नोकर झाले, कोणीच टिकेना. पण घरातील माणसं, नोकर, शेजारी पाजारी सर्वांच्याच बाबतीत सरोजिनीबाई अशा वागत. कुणी भेटायला येणंही बंद झालं. एकदा तर मी कोणाला नको आहे, झोपेच्या गोळ्या घेऊन मेलेलं बरं असा विचार मनात येऊन त्यांनी गोळ्या घेण्याचाही प्रयत्न केला. पण नंतर त्यांची त्यांनाच भीती वाटली. आपण असं काहीतरी करून बसलो तर मनावरील ताबा सुटणं इत्यादी लक्षणांवरून सरोजिनीबाईंना चेरीप्लम दिलं. 3-4 महिन्यात मनस्थिती सुधारली आणि शारीरिक दृष्ट्याही त्यांची प्रकृती भराभर सुधारत गेली. दुसरं उदाहरण, माधुरी, वय 26-27, प्रेमविवाह झाला. 4 वर्षात 2 मुलंही झाली. प्रेमविवाह माहेरच्या लोकांची संमती नसताना झालेला, त्यामुळं माहेरचा आधार तुटल्यासारखाच. नवरा व्यसनी झाला. घरचं सांभाळून माधुरीनं नोकरी करायची, स्वतःचं मुलांचं पोट भरायचं, दारू जुगारासाठी ती पैसा कुठून देणार. मारहाणही सुरू झाली. शेवटी नाईलाजानं तिनं घटस्फोटासाठी अर्ज केला. घटस्फोटही मिळाला. संसाराची सुंदर स्वप्न धुळीस मिळाली. याचा परिणाम तिच्या मनावर झाला. तिनं सांगितलं, डॉक्टर, मला खूप निराश वाटतं. कोणत्याच कामावर माझं मन एकाग्र होत नाही. विचित्र विचार मनात येतात, हातपाय थरथरतात, आत्महत्येचे विचार मनात घोळतात. पण मुलांकडे पाहून माझी मलाच भीती वाटते की मी असं काहीतरी करून तर घेणार नाही ना. मुलांना बाप तर नाहीच, पण आईचं सुख मिळतं तेही नाहीसं होईल. हो मी आत्महत्या केली तर, पण तरीही माझ्या मनावर ताबा राहणार नाही अशी मला भीती वाटते. डॉक्टर, माझं मलाच कळत नाही काय होतं आहे ते. चेरी प्लम दिलं आणि 3-4 महिन्यात परिस्थितीचे चटके सहन करण्याचं मनोबल माधुरीला आलं. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: 90.4 FM KLE कनसू आजच्या युवा शक्ती मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक अशी स्टोरी सांगणार आहे जी खूपच इन्स्पिरेशनल असेल तुमच्यासाठी, आणि ज्यामध्ये जे गेस्ट आहेत त्यांचं मी इंट्रोडक्शन करून देते. मिलन धामणेकर असं त्यांचं नाव आहे. त्यांचं नुकतंच BSF इथे सिलेक्शन झालेलं आहे. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. तर यामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. हुंचनेट्टी गावच्या त्या मूळच्या आहेत. BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर त्या इकडं वळल्या. तर त्यांना आपण ऐकणार आहोत. मिलन, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मिलन, BSF मध्ये सिलेक्शन होणं म्हणजे खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे सर्वांसाठीच, आणि तेवढीच कौतुकाची सुद्धा. कारण या म्हणजे या फील्डमध्ये आपण जाणं एक मुलगी म्हणून ते खरंच एक म्हणजे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. तर सर्वात आधी वेणुधुनीच्या पूर्ण टीमकडून तुझं खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या तुझ्या प्रवासासाठी शुभेच्छा सुद्धा. तर सुरुवात त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊयाच अधिकच, पण हे जाणून घ्यायला आवडेल की तुझं शिक्षण कुठं झालं, म्हणजे हायस्कूलचं शिक्षण कुठं झालं, कॉलेज कुठं झालं वगैरे.
1: हां, तर माझं पहिले ती सातवी मराठी प्रायमरी आहे, आमच्या गावातच आहे, सरकारी स्कूल होतं. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या स्कूल गावामध्ये तिथपर्यंत तेवढंच होतं सातवीपर्यंत. त्याच्यानंतर 8वी ते 10वी मच्छे या गावात शिकले, BS पाटील हायस्कूल मच्छे. त्याच्यानंतर मग पूर्ण माझं कॉलेज RPD कॉलेजला झालं.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीचं शिक्षण गावामध्ये घेतलीस आणि त्याच्यानंतर मग RPD. कॉलेजमध्ये असताना अशा काही ऍक्टिव्हिटीजमध्ये तू पार्टिसिपेट करायचीस का की ज्याच्यामुळे तुला इकडची ओढ लागली वगैरे?
1: हो, मी स्पोर्ट्समध्ये होते.
0: बरं.
1: आणि माझं NCC झालंय त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यापासूनच, जेव्हा मी 8वी 9वीला होते ना तेव्हापासूनच मी स्पोर्ट्स खेळायची, तेव्हापासूनच मला हे आर्मीचं नाद लागलेला.
0: बरं.
1: जायचंय म्हणजे जायचंय, ह्या फील्डमध्येच जायचं त्याच्यासाठी.
0: पण एक मुलगी म्हणून आर्मीचा विचार करणं म्हणजे किती असं शक्य होतं, म्हणजे घरच्यांचा सपोर्ट म्हण किंवा तुला स्वतःला मनाची तयारी करणे वगैरे?
1: माझ्या बाबांचं स्वप्न होतं आहे की मी जावं.
0: बरं.
1: भावाला तेवढा सपोर्ट नव्हता तेवढा मला होता. त्यांनी मला पाहिलं होतं फील्डवरती स्पोर्ट्समध्ये खेळताना वगैरे, आणि मी अशी धाडसी होते, बोलायला पण कुणाला घाबरत नव्हते. त्यामुळे पप्पांनी ठरवलेलं की हा, विचारलेले त्यांनी तुला काय करायचं, मी असं सहज बोलले मला आर्मीमध्ये जायचंय पप्पा. ते बोलले हा आता तू हेच करायचं. त्यांचा फुल सपोर्ट होता घरी, फॅमिली फुल सपोर्ट सगळ्यांचा.
0: कोण कोण असतं घरी?
1: मम्मी पप्पा आणि भाऊ आणि मी.
0: बरं. म्हणजे असं घरच्यांचा तुला पूर्णपणे सपोर्ट आहे, त्यामुळे तुझ्यासाठी सगळं
1: इझी होईल.
0: पण तरी सुद्धा म्हणजे आपण कुणाला तरी बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं ना की आपण ते करायला पाहिजे किंवा त्या फील्डमध्ये जावं, मग असं तुला कधी असं वाटलं किंवा कधी जाणीव झाली या गोष्टीची?
1: माझी दिदी आसाम रायफलमध्ये आहे, काकाची मुलगी.
0: बरं.
1: ती जेव्हा वापस येत होती तिची रिस्पेक्ट वगैरे अशी लोक होती ना गावातली, खूप रिस्पेक्ट देऊन बोलत होते. आणि असं सहज दुसऱ्या फील्डमध्ये पण आहे पण अशी रिस्पेक्ट नाही आहे की हा सोड आले. जेव्हा असं इंडियन आर्मीमध्ये किंवा BSF मध्ये अशी जी रिस्पेक्ट भेटते ना कुठंच नाही भेटत, ती मला हवी होती. त्याच्यासाठी मी ह्या फील्डमध्ये घुसले.
0: अच्छा. तू सांगितलंस की सुरुवातीपासून तू स्पोर्ट्समध्ये खूप ऍक्टिव्ह होतीस, म्हणजे हायस्कूल लेवलला असताना सुद्धा. तर कुठल्या स्पोर्ट्सची जास्त तुला आवड आहे?
1: मी ऍथलीट होते, रनिंग करायची.
0: आणि मग हे जे BSF चं ट्रेनिंग होतं किंवा ह्याचं जे प्रोसिजर आहे ते कशा पद्धतीचं असतं?
1: फर्स्ट ऍप्लिकेशन घालावा लागतो ऑनलाईन येतं, त्याच्यानंतर एक्झाम असते. एक जर आम्ही एक्झाम क्लिअर केलं तर त्यांनी आम्हाला एक मेरिट लावतात, ती कट ऑफ वगैरे. त्याच्यानंतर त्याच्यासाठी फिजिकलसाठी सिलेक्ट करतात. फिजिकल क्लिअर केलेल्यांना परत मेडिकलसाठी बोलवण्यासाठी परत एक कट ऑफ लागणार. हां, ते क्लिअर झालं की मग मेडिकलसाठी आम्ही सिलेक्ट होणार, त्याच्यानंतर मग फायनल कट ऑफ लागणार. मेडिकल हे सगळं प्रोसिजर झालं, त्याच्यानंतर फायनल कट ऑफ, त्याच्यानंतर सिलेक्शन.
0: म्हणजे दोनदा मेडिकल टेस्ट होतात?
1: नाही, एकदाच होते.
0: एकदाच होते. मग हे सगळं प्रोसिजर संपायला तरी किती कालावधी लागतो?
1: एक वर्ष.
0: एक वर्ष.
1: 3-3 महिने 4-4 महिने गॅप सोडून ते चालूच असतं.
0: मग ज्यावेळी फिजिकल तुमची टेस्ट घेतली जाते किंवा ट्रेनिंग वगैरे असं काही दिलं जातं तुम्हाला?
1: हो, फिजिकलसाठी आम्ही ट्रेनिंग घ्यावी लागते. जर आम्ही स्वतः पण करू शकतो असं काही नाही, पण जसं ट्रेनिंग घेतलं तर ते खूप चांगलं जातं. खूप मुलं पण असतात त्या टाइमला, इझी जातं. कारण इथं एकटं पडलं आणि ग्रुपमध्ये पडणं हे खूप डिफरन्स आहे. कारण आम्हाला तिथं 50-100 मुलांमध्ये पळावं लागणार आहे. मग इथं एकटं प्रॅक्टिस केलेलं खूप असं तेवढं वर्क होत नाही त्याच्यासाठी. आमच्या गावाच्या बाजूला एक खादरवाडी गाव आहे, तिथे अमित बिर्जे सर आहेत, ते एक्स आर्मी रिटायर्ड आहेत, त्यांनी तिथं गरीब मुलांसाठी फ्री कोचिंग सुरू केलंय स्पोर्ट्ससाठी किंवा इंडियन आर्मी नेव्ही जे ज्याच्यासाठी लागणार आहे फिजिकलसाठी ते फ्रीमध्ये कोचिंग देतात. आणि आज ह्याच वर्षी 24 विद्यार्थी आर्मीमध्ये सिलेक्ट, इंडियन आर्मी, अग्निवीर, एअरफोर्स, परत एस एस सी जी डी मधून सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं,
2: त्यांच्या
1: अकॅडमी मधून.
2: ओके, ग्रेट. मग तिथं तू शिकलीस?
1: हो.
2: मग तरी सुद्धा म्हणजे स्पोर्ट्स मध्ये गेल्यानंतर किंवा या फील्ड कडे वळत असताना स्वतःची काय काय तयारी आपल्याला करावी लागते? म्हणजे आता फिजिकल म्हटलं की आपल्याला तो तेवढा वेळ मॅनेज करायला पाहिजे, बाकीचं काही स्टडी वगैरे असेल तर ते मॅनेज करायला पाहिजे, घरचं आणि काहीतरी असतं.
1: हो.
2: तर हे सगळं कसं होतं?
1: ते आमच्यासाठी या फील्ड मध्ये जर यायचं असेल तर मानसिक स्थिती खूप चांगली असावी लागणार. करायचंय तर करायचंय, आपलं आपण असं आहे की आपल्याला घरची कामं करायचीच आहेत, ते आपल्याला नाही म्हणता सुटता येतच नाही, ते करायचं आहे, कॉलेज करायचंय, शिकायचंय, परत हे पण करायचंय. मानसिक स्थिती ठीक पाहिजे, हा मला हे करायचंच आहे आणि करून दाखवायचंच आहे. तर असंच होतं माझं, मी सकाळी लवकर उठायचे 5 वाजता, त्याच्यानंतर 8 पर्यंत माझं ग्राउंड व्हायचं, त्याच्यानंतर घरची कामं 10 ते 5, परत स्टडी लायब्ररीला, त्याच्यानंतर घरी येऊन परत घरची कामं, परत मग झोपून जायचं, जेवण करून झोपून जायचं.
2: अच्छा. मिलन, म्हणजे आजकालच्या जगामध्ये किंवा सध्या जे चालू आहे त्या ह्याच्यामध्ये फक्त आपला अभ्यास आणि आपलं काम आणि आपलं जे गोल आहे ते अचीव करण्यासाठी आपले प्रयत्न, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन बनवून आपण ते करणं हे खूप म्हणजे डिफिकल्ट आहे. म्हणजे सगळ्यांनाच जमता अशातला भाग नाहीये, कारण आज आपण बघतो की आपल्या हातामध्ये जो फोन आहे त्याच्यामध्ये सगळं जग आहे. आपण काही एका क्षणामध्ये कुठलीही माहिती घेऊ शकतो, काहीही करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यातून स्वतःला बाजूला ठेवणं आणि या सगळ्या गोष्टीकडं जास्त फोकस करणं कसं म्हणजे मॅनेज होतं किंवा काय करावं? आताचं जे यूथ जनरेशन आहे त्यांच्यासाठी काय सांगशील?
1: मी खरं तर मी माझ्या आई बाबांना बघितलंय आमच्यासाठी कष्ट करताना. माझी आई एकच गोष्ट बोलायची, हे असं म्हणजे सांगण्यासाठी नाही, खरंच बोलायची, जे मी भोगलंय ते तू भोगू नकोस, मी तुला केवढं काय लागेल मी आणून देतो, तू जा. माझी आई अजूनपर्यंत 12 तास काम करते 8 ते 8 कारखान्यात. ते असं बघून खूप वाईट वाटायचं, केव्हा सक्सेस. मी असं नाही की मला एका असं क्षणात किंवा एका वर्षात सक्सेस भेटलं, मी 3 वर्ष सलग ह्याच फील्डमध्ये आहे.
2: बर.
1: मला एवढ्या लवकर सक्सेस भेटला नव्हता, माझे काही चुका होत होत्या बहुतेक, मी मागे राहत होते. मग मी बघत होते आई, माझी आई 3 वर्ष हा काम करत होती, बाबा पण दिवसभर गवंडी काम करत होते, असंच चालू होतं. त्याच्यातूनच ठरवलं हे बाकी काय नाही, आपल्यासाठी फोकस फक्त आपल्या गोलकडेच पाहिजे, हेच चालू होतं.
2: म्हणजे बीए संपवल्यानंतर तू पर्टिक्युलर या गोष्टीसाठी वेळ दिलास की कॉलेज
1: करत करत?
2: अच्छा. कधी संपलं बीए?
1: माझं 2023 ला.
2: 23 ला संपलं. अच्छा. म्हणजे तिथून तू या गोष्टीकडे जास्त फोकस केलास, त्याच्यासोबतच तुझं ह्याचंही प्रॅक्टिस चालू होत. मग किती वेळ त्याच्यानंतर तू प्रॅक्टिसला दिलीस आणि हे जे प्रोसिजर 1 वर्षाचं जे चालू झालं ते कधी स्टार्ट झालं आणि त्यावेळी काय काय चॅलेंजेस आले?
1: त्यावेळी असं होतं की आता 3 वर्ष हे असं म्हणतात की आम्ही जे करायचं ते कुणाला सांगायचं नाही, आपले गोल कुणाला सांगायचं नाही, पण माझं असं झालं नव्हतं. हे पूर्ण गावाला माहिती होतं, आजूबाजूच्या गावांना माहिती होतं की मी काय करत होतो, कारण मी पहिला स्टार्ट केलेले ना एकटीच रनिंग करत होते, ते पूर्ण गावाला माहिती ही ह्याच्यासाठीच करायले. त्याच्यानंतर मी एनसीसी जॉईन केलो, त्याच्यानंतर त्यांना अजून जरा वाटलं की हा ही ह्याच फील्डमध्ये जाणार आहे, तर सगळ्यांना असे होप्स होते. मी जेव्हा असं घराच्या बाहेर पडत होते ना तेव्हा सगळे विचारत होते झालं की नाही तुझं, झालं की नाही अजून, तो तेव्हा खूप वाईट वाटत होता. ह्यांना माहिती होतं तरी पण ते मुद्दाम विचारत होते की नाही झालं की नाही तुझं, आमच्या मुलांचं झालं असं वगैरे. हा, तर खूप असं मेंटली टॉर्चर होत होतं. त्यामुळे मी असं घरी असले ना घराचा दरवाजा बंद करणार, ओपन करायचं नाही जोपर्यंत मी ठरवलेलो कुणाला घरी याय, म्हणजे असं येणार पण जेव्हा मी एकटी असते तेव्हा कोणी यायचं नाही, स्टडी आणि मी एवढंच.
2: म्हणजे या सगळ्या गोष्टींचाही आपल्याला अशा दरम्यान त्रास होतो. मग स्वतःचं जे प्रॅक्टिस आहे ते तू म्हणजे या गोष्टीसाठी किती वेळ करत होतीस किंवा काय असायचं शेड्यूल?
1: माझं मी पहिला रनिंगसाठी करत होते, त्याच्यानंतर मग समजलं की हे करून नाही, स्टडी पण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी. मग त्याच्यासाठी म्हणजे दिवसभर स्टडी असायची आणि एक सकाळी आणि संध्याकाळ तेवढंच 1-2 तास फिजिकलसाठी प्रॅक्टिस रनिंगसाठी तेवढंच.
2: आणि तिथं ज्यावेळी तू जे फायनल एक्झाम घेतले किंवा फायनल जे तुझं प्रोसिजर स्टार्ट झाल्यानंतर फायनल जे होतं त्यामध्ये तुझ्याकडून काय काय करून घेतलं?
1: फायनल मेडिकल.
2: हा, मेडिकल असेल किंवा हे आपलं स्पोर्ट्स मध्ये असेल किंवा
1: फिजिकल साठी आपल्याला पहिला सकाळी बोलावलं जातं, 6 वाजता रिपोर्टिंग असते, त्याच्यानंतर आपलं रोल नंबर वाईज आम्हाला बसवतात, ग्रुप करतात, त्याच्यानंतर आपल्याला एक एक ग्रुप 50 किंवा 100 मुलांना मुलींना एकत्र सोडतात. टाइम असते, टाइमच्या आत 8.5 मिनिटं मुलींना आहे, त्या टाइमच्या आत आपल्याला ते कव्हर करावं लागणार.
2: अच्छा.
1: हां, त्या 8.5 मिनिटाच्या आत जे येतात ते सिलेक्ट झालेले असणार, बाकीचे त्यांना सिलेक्ट नाही होणार ते. मग त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी मग हे सिलेक्ट झालेले असतात त्यांना परत कट ऑफ लावतात, तेवढे मार्क पाहिजे असतात, त्याच्यानंतर मग मेडिकलसाठी बोलवतात. मग मेडिकल हे 1-2 दिवसात फ्रेश होतं, पण ज्यांना रिमेडिकल भेटतं त्यांना खूप त्रास आहे नंतर. म्हणजे माझा असा एक्सपिरियन्स होता की मला ह्यावेळेला रिमेडिकल भेटलेलं, आणि असं होतं की रिमेडिकल पण त्यांनी एक थोड्या दिवसानं बोलवतात, पण ह्यावर्षी तसं झालं नाही. मी सलग 14 दिवस तिथंच होते. त्यांनी सकाळी 7 बोलवणार, परत संध्याकाळी 7 असं तर मला बसून बसून पाठवून दिलेत.
2: अरे बापरे,
1: आमची सहनशक्ती त्यांनी टेस्ट
2: करायला. हो, म्हणजे ते पण एक त्याचा पार्ट होता.
1: आणि जेवण नाही, काय नाही, आम्ही जेवढं बाहेरचं, आणि सकाळी तेव्हा काय ओपन नसतंय, किंवा ते बोलत होते तुम्ही घर घेऊन या. आणि माझं असं होतं की बेंगलोरला होतं, त्यामुळे ओळखीचं कोण नाही, सकाळची दुकानं ओपन नसतात, त्यामुळे दिवसभरचं जेवण कुठून घेऊन जाणार असं होतं. त्यामुळे आम्ही ते कुरकुरे बिस्किट त्याच्यावरच दिवसभर काढत होतो असं. आणि येऊन असं रोज रडणार, पप्पांना कॉल करणार, पप्पा सहन वी नाव सगळ्यांना. मग सगळे घरचे हा असू देत, एवढं सहन केली एवढी वर्ष होतीस, थांब आणि 4-5 दिवसात काय जाणार. ते दिवस होते ना इतके वाईट होते, खूप वाईट होते.
2: अरे बापरे. मग हे जे तुझं सगळं स्ट्रगल आहे, म्हणजे तू म्हटलीसच आता की हे काय मला एका दिवसात मिळालेलं अचीवमेंट नाही आहे किंवा हे नाही, तर ह्याच्यासाठी म्हणजे तुला काय म्हणतो आपण की तू कितीदा ट्राय केलीस या गोष्टीसाठी, की हा फर्स्ट अटेम्प्ट होता तुझा?
1: नाही, हा माझा 3रा अटेम्प्ट होता.
2: अच्छा.
1: फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी फिजिकल पर्यंत गेली होती, माझं मेडिकल साठी सिलेक्शन नाही झालं.
2: ओके.
1: कारण माझे मार्क्स कमी होते.
2: बर.
1: मग त्याच्यानंतर लास्ट इयर माझं झालेलं, माझे 91 काहीतरी होते, पूर्ण प्रोसेस झालेला, लास्ट मेरिटला माझं नाही बसलं.
2: अरे बापरे.
1: हा, 1 मार्क्सनी गेलेले, 92 लागलं मेरिट, त्याच्यामुळे परत मी डिप्रेशन मध्ये गेले 1 महिना. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर माझी ही एक्झाम होती ह्या वर्षीची. मग 1 महिना भेटला मला स्टडी करायला गेल्या वर्षी, मग 1 महिना स्टडी झाली, मग ह्या वर्षी झालं सगळं व्यवस्थित.
2: छान. जेव्हा पहिले तू 2 अटेम्प्ट केलीस त्यावेळी म्हणजे छोट्या छोट्या कारणाने तुझं सिलेक्शन नाही झालं, लास्ट अटेम्प्ट तरी तू म्हटलीस की 1 मार्कामध्ये गेला, तर काय अशा चुका होत होत्या ज्या तुझ्या लक्षात आल्या असतील कदाचित?
1: माझ्याकडे म्हणजे मला असं सांगणार कोणी नव्हतं.
2: अच्छा.
1: माझ्याकडे नॉलेजच नव्हतं तेवढा की हा हे करायचं आहे असं करायचं आहे. जी माझी दीदी होती ती कोरोनाच्या अगोदर सिलेक्ट झालेली, प्रोसेस वेगळा होता, सगळं ऑफलाईन होता. आता सगळं जे आहे ऑनलाईन आहे, त्यामुळे ती जशी सांगत होती त्याप्रमाणे आता हे घडलंच नव्हतं.
2: अच्छा.
1: हा, मग मला असं कोणी मोटिवेट करणार किंवा असं ह्या बाबतीत ह्या गोष्टीबद्दल असं सांगणार कोणी नव्हतं, त्याच्यामुळे मी थोडं कमी पडले लास्ट टाइम.
2: ओके. केली म्हणून तुम्ही 90.4 FM वरती तुम्ही ठेवून येणार आहात, आणि युवा शक्तीमध्ये मिलन धामणेकरला आपण ऐकतोय, जिचं नुकतंच BSF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना आपण ऐकत आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया कार्यक्रमामध्ये. तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसु.
3: ರೇಡಿಯೋ ಯಾವತ್ತೂ ಯಾವುದೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಇರುವ ಎಲ್ಲ ಆವರಣಗಳು, ಎಷ್ಟೊಂದು ಜನರಿಗೆ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಆವರಣವೇ ಇಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಆಯಿತು, ಆದರೂ ಈಗಲೂ ಕೂಡ ಒಂದು ಹೆಣ್ಣು ಮಾತಾಡಿದರೆ ಅವಳು ಮಾತಾಡಿದಳು ಅನ್ನೋದೇ ಅವಳ ಅಪರಾಧ ಅನ್ನೋ ಥರ ನೋಡುವಂಥ ಅತ್ಯಂತ ಕೀಳು ಮಟ್ಟದ ಮನಸ್ಥಿತಿಯ ಒಂದು ಪುರುಷ ಠೇಂಕಾರದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಈ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಆದದ್ದು ಅವ್ರದ್ದು ಬಿಡಿ, ಆದರೆ ನೀವು ಇಂಟೀರಿಯರ್ಸ್ ಹೋದರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಂಥ ಒಂದು ಅಸಮಾನತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಣನ್ನು ಕೇವಲ ಒಂದು ತೊತ್ತಿನ ಒಂದು ವಸ್ತುವಾಗಿ, ದಾಸಿಯಂತೆ, ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳುವ ವಸ್ತುವಂತೆ ನೋಡುವಂಥ ಒಂದು ದೃಷ್ಟಿಕೋನ ಇರುವಂಥ ಪರಿಪಾಠ ಇನ್ನೂ ಇದ್ದಾಗ ಇಂಥ ಅಭಿವ್ಯಕ್ತಿ ವೇದಿಕೆಗಳು ಜಾಸ್ತಿ ಆಗಬೇಕು. ಅದರ ಮೂಲಕ ನಾವು ಸಮಾನತೆಯ ಒಂದು ಮೌಲ್ಯವನ್ನು ವಿಸ್ತರಿಸಿ ಹೇಳಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ವೇಣು ಧ್ವನಿಯ ಮೂಲಕ ನೀವು ಈ ಬೆಳಗಾವಿಯ ಸೀಮೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಭಿವ್ಯಕ್ತಿಗೆ ಒಂದು ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಟ್ಟಿರೋದು ಬಹಳ ಮಹತ್ವದ ವಿಷಯ. ಏನಾಗಿದೆ ಅಂದರೆ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ, ಅದನ್ನು ಹಂಚಿಕೊಳ್ಳೋದು ಮುಖ್ಯ. ಈಗ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ, ಎಲ್ಲ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ SMS ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಏನೋ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದು ಬೇರೆ, ಅದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಗುಸುಗುಸುಗುಸು ಆದಂಗೆ ಅದು ಅದಲ್ಲ. ಅದು ಇದು ಒಂದು ಮುಕ್ತವಾಗಿ ಎಲ್ಲರೆದುರಿಗೆ ಅಂತರಂಗ ಬಹಿರಂಗ ಬೇರೆ ಆಗದಂಥ ಒಂದು ಆವರಣ ಇದು ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಬಹಳ ಮಹತ್ವದ್ದು. ರೇಡಿಯೋದಿಂದನೇ ನಮ್ಮ ಇಡೀ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಾಂಧೀಜಿಯವರ ಮಾತುಗಳನ್ನು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕೇಳಿ, ಊರಿನ ಚೌಕಗಳಲ್ಲಿ ಯಾರದೋ ಒಬ್ಬರ ಮನೆಯಲ್ಲಿ ರೇಡಿಯೋ ಇತ್ತು, ಆ ರೇಡಿಯೋ ಸುತ್ತ ನೂರಾರು ಜನ ಕೇಳಿ ಮಾಡಿ ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಆಂದೋಲನದ ಜಾಗೃತಿ ಮೂಡಿಸಿತ್ತು ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ. ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಡಿನ ಎಲ್ಲ ಮಹತ್ವದ ಗಾಯಕರು ಮೊದಲು ಹಾಡಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಯಾರೇ ಇರಲಿ, ಅವರು ಎಲ್ಲಿಂದ, ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಮನ್ಸೂರ್ ಇರ್ಬೋದು, ಆಮಿರ್ ಖಾನ್ ಸಾಹೇಬರಿರ್ಬೋದು, ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾ ಖಾನ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರ ನಿಜವಾದ ಧ್ವನಿ ನಾವು ಕೇಳಿದ್ದು ರೇಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋ ಅನ್ನೋದು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನನ್ನು ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ತಲುಪುವ, ಬಡವ ಬಲ್ಲಿದ ಎನ್ನುವ ಭೇದ ಮಾಡದೆ, ನೀವೇ ಹೇಳ್ದಂಗೆ ಯಾವ ಲಿಂಗ ಭೇದ, ಜಾತಿ ಭೇದ, ಧರ್ಮ ಭೇದ ಮಾಡದೆ ಎಲ್ಲರನ್ನು ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಆಗಿ ತಲುಪುವಂಥ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ. ಹೀಗಾಗಿ ರೇಡಿಯೋದ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಬಹಳ ಬಲವಾದದ್ದು, ಆದರೆ ಅದನ್ನು ಬಳಕೆ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ಮಾಡಬೇಕು. ರೇಡಿಯೋ ಇದೆ ಅಂದ್ಕೊಂಡು ನಾವು ನಮಗೆ ಬೇಕಾದ ವಿಚಾರ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಬಿತ್ತರಿಸೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ರೆ, ಕೆಲವು ರಾಜಕೀಯ ಪ್ರಣಾಳಿಕೆಗಳಿಗಾಗಿ ಮಾತ್ರ ಅದನ್ನು ಬಳಸ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರೆ ಅದು ಅದರ ದುರ್ಬಳಕೆಯಾಗಿಬಿಡುತ್ತದೆ. ಸಮಾನತೆ, ಸಮತೆ ಮತ್ತು ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಯ ಹಕ್ಕು ಬಾಧ್ಯತೆ, ಇದಕ್ಕಾಗಿ ಒಂದು ಆವರಣವನ್ನು ಸೃಷ್ಟಿಸೋದು ರೇಡಿಯೋದ ಕೆಲಸ.

0: छोटेशा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. तुम्ही एकता वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि शक्तीमध्ये मिलन धामणेकर आपल्यासोबत आहेत. मिलन, बऱ्याचशा गोष्टी आपण डिस्कस केल्या आतापर्यंत आणि तुझा जो प्रवास होता BSF पर्यंतचा तो आपण ऐकला, पण आता सिलेक्शन झालं ही गोष्ट तुला समजली, त्यावेळचा क्षण कसा होता सांगशील?
1: हो, खूप आनंदाचा होता. जेव्हा हे मला मी सांगायच्या आधी माझ्या बाबांना दुसरीकडून कॉल आलेला.
0: अरे,
1: आणि मी त्या टाइमला मंदिरमध्ये होते आणि माझे बाबा त्या मंदिरचे ही केव्हा बाहेर येते भजन करत होतो, केव्हा बाहेर येते याची वाट बघत होते. मला समजे नाही असं का करायला, त्यामुळे मग असं समजलं मी जेव्हा बाहेर आले असं पप्पा बोलले काय ऐकलोय ते खरं आहे का, ते बोलले. त्यांना पण असं 3 वर्ष ऐकून हा नाही झालं पप्पा नाही झालं पप्पा हे ऐकून त्यांना विश्वासच नव्हता माझ्यावर. तू परत एकदा चेक कर परत एकदा चेक कर असं त्यांना पण विश्वास बसला नव्हता. मग त्यांना समजलं जेव्हा ते मी त्यांना जाऊन असं हाक केलं. ते माझं स्वप्न होतं की जेव्हा मी सक्सेस होईन आणि पप्पांच्या चेहऱ्यावरची जी स्माईल पाहिजे होती ती मला भेटलेली आणि घरी सगळे खुश होते सगळे.
0: छान, जसं ज्याप्रमाणे सांगितलीस तो क्षण अगदी डोळ्यासमोर उभा राहिला आणि खरंच खूप आनंद झाला असेल तुला या गोष्टीचा. कारण 2-3 वर्ष सलग आपण जेव्हा ट्राय करतो एखाद्या गोष्टीसाठी आणि नंतर आपल्याला तो सक्सेस भेटतो, तो आनंद खरंच खूप सर्वांसाठीच खूपच वेगळा असतो. तर सिलेक्शन झाल्यानंतर मग आता पुढची प्रोसेस कशी असते, म्हणजे कुठं आपलं पोस्टिंग होतं, काय असतं नेमकं, आपला जॉब रोल काय असतो?
1: तर आता सिलेक्शन होऊन 1-15 दिवसानं मला कॉल लेटर आलेला, जॉईनिंग लेटर. त्याच्यामध्ये असं होतं डॉक्युमेंट्स आपले परत चेक होणार आहेत आणि आता माझं फर्स्ट पोस्टिंग आहे ते ट्रेनिंग माझं होणार आहे ते पंजाब होशियारपूरला.
0: ओके.
1: हा, नंतर BSFचं असं आहे की आपल्याला बॉर्डरची सिक्युरिटी करावी लागणार.
0: बर.
1: हा, मला आता 1-11 ते 12 महिने ट्रेनिंग दिली जाईल सगळ्याची. त्याच्यानंतर आमचा जॉब असा आहे की बॉर्डर एरियावरती आपली सिक्युरिटी असणार, जे येणारे इकडून जातात शेती आपली शेती आहे त्या साईडला शेती करणारे असतात किंवा कशासाठी तरी जातात, आपण त्यांचे चेकिंग करायचं त्यांना पाठवून द्यायचं व्यवस्थित वापस येताना परत त्यांचे चेकिंग असते, हे एक असणार. त्याच्यानंतर मग जेव्हा तिकडून काहीतरी फायरिंग वगैरे येते त्याला आपल्याला सामोरं जावं लागणार जोपर्यंत आपली इंडियन आर्मी नाही येणार. जेव्हा इंडियन आर्मी येते तेव्हा आपल्याला स्टेप बॅक घ्यावं लागणार, मग ती सगळं हँडल कर.
0: अच्छा, म्हणजे त्या लेवल पर्यंत आपण आपली तयारी करावी
1: लागणार.
0: म्हणजे 1 वर्ष तुझं आता ट्रेनिंग तिकडे राहणार आहे.
1: हो,
0: म्हणजे त्याच्यानंतर चेंजही होऊ शकतो लोकेशन. बरोबर. मग मिलन म्हणजे बेळगावला राहणं आणि अचानक एवढ्या लांब जाणं,

0: हे दोघांना सेम वाढवलंय, तू तुझ्या पायावरती उभी राह, कुठं पण राहणार काय पण होणार हे होणारच आहे, तू तुझं लढ शिकवलेत घरी.
1: छान. मग आता तुझी सगळी जाण्याची तयारी झालेली आहे?
0: अजून तर नाही.
1: नाही बर,
0: अजून माझ्याकडे खूप टाइम आहे, त्यामुळे डॉक्युमेंटची तयारी चालू आहे. प्रॉपर डॉक्युमेंट तयार करायचे त्याचं चालू आहे.
1: आर्मीमध्ये जाणं म्हणजे खरंच खूपच ग्रेट अचीवमेंट आहे आणि त्याच्यासाठी तू खूप प्रयत्न केलीस, आणि फिजिकली असेल किंवा मनाची तयारी अभ्यासही तेवढाच करावा लागतो. तर काय सांगशील आत्ताच्या मुलांना की त्यांनी कसं या सगळ्या गोष्टींवरती फोकस करावा?
0: जर त्यांनी या फील्डमध्ये येत असतील तर त्यांनी मनाची तयारी पूर्ण करून यावी लागणार. किंवा आपल्याला अपयश भेटतं यश भेटतं हे परमनंट नाही आहे. तर आपल्याला यश आता ह्या फील्डमध्ये भेटलं, आपण ह्याच्यापेक्षा अजून काय करू शकतो ह्याची तयारी ज्यांना यश भेटलंय त्यांनी करावं, आणि जे अपयशी ठरलेत आपण कुठं चुकलो काय करायचं आहे अजून ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार. आणि एक दिवस दोन दिवस हरणार आम्ही, पण तिसऱ्या दिवशी नक्की यश भेटणार याची तयारी त्यांनी ठेवूनच या फील्डमध्ये यायचं आहे.
1: बरोबर. मग तू आता BSF तरी झालीस म्हणजे त्या फील्डमध्ये गेलीस, मग याच्यानंतर काय आहे तुझं एम किंवा काय ठरवलंयस?
0: मला असं समजलं की तिथे कमांडोची ट्रेनिंग पण दिली जाते, यातून एक 6 महिने झाले की मला ते ट्राय करायचं आहे, याची तयारी मी करत आहे आता सध्या.
1: अरे वा छान. मग याच्यासाठी कुणाचं मार्गदर्शन वगैरे घेतेस की कसं?
0: हो, मी सांगितलं ना सर आहेत अमित बिर्जे, त्यांनी असं मला सांगितलेले, त्यांचा फुल सपोर्ट आहे, त्यांनी फ्रीमध्ये शिकवतात. आणि आमच्या आजूबाजूच्या गावातल्यांना ते असं झालं की हा तो देव माणूस आहे असं भेटल्यासारखं आहे. खरंच ते असं एक व्यक्तिमत्व आहे ना, त्यांना कशाशीच काही म्हणजे असं आता बाजार झालाय हा अकॅडमी किंवा असं पैसे घेऊन काहीच होत नाही, पण इथे अशी मुलं येऊन गेलेत जी गरीब आहेत, ज्यांच्याशी ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत देण्यासाठी, त्यांच्यासाठी त्यांनी हे ओपन केलं आहे. आणि त्यांना फुल प्रोत्साहन, एखाद्या गोष्टीची माहिती नसेल पूर्ण माहिती त्यांनी देतात, जर तुला ह्याच्यातून आणि पुढं काय करायचं आहे, कशा पद्धतीनं तुला पुढं आणि ह्याच्यासाठी काय तयारी करावी लागते ते पूर्ण त्यांनी सांगतात.
1: छान, म्हणजे त्यांचं मार्गदर्शन तुला मिळालं.
0: हो.
1: बर, म्हणजे पुढे तुला कमांडोची ट्रेनिंग करायची आहे?
0: हो, इच्छा आहे.
1: छान, नक्कीच तुझी इच्छा पूर्ण होईल मिलन, कारण तुझं तुझ्याकडे बघितल्यानंतर असं फील होत आहे की तुझ्यामध्ये ती करण्याची शक्ती आहे म्हणून. कारण प्रयत्न तुझे आहेत आधीपासूनचे तसे. आई वडिलांना काय सांगशील की इतके दिवस त्यांनी हे तुझ्यासाठी खूप कष्ट केले किंवा खूप प्रयत्न करत होते तेही तुम्हाला शिकवण्यासाठी वगैरे, म्हटलीस तू तुझ्या टॉकमध्ये, तर काय सांगशील?
0: आता आई बाबा ने एवढंच सांगेन की अभिमानाने आता ती जगणार तर खूप अभिमानाने, आणि ज्यांनी मला हे जग दाखवलं आता त्यांना मला पूर्ण जग दाखवायचं आहे.
1: छान.
0: एवढंच.
1: ग्रेट. मग मिलन, आता तुझ्या एज ग्रुप मधली मुलं जी असतात ती वेगवेगळ्या गोष्टींकडे अट्रॅक्ट होतात, आणि तू आता बघत असशील ऐकत असशील की बऱ्याच गोष्टी होत असतात, अनेक मुलगी म्हणून तरी अनेक प्रॉब्लेमना फेस करावं लागतं किंवा मुलींच्या सोबत सुद्धा अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात, तर तू एक मुलगी होऊन स्वतःला कसं सावरलीस या सगळ्यांपासून?
0: सावरावं लागतं, परिस्थिती शिकवते आणि ते होतं आपोआप.
1: अच्छा, म्हणजे त्यासाठी काही
0: मी बघितलंय ना माझ्या आई बाबांना कष्ट करताना, त्याच्यासमोर मला काहीच दिसलं नाही. आणि माझा भावाचा सपोर्ट असा होता की हा तू कर दिदी, तुला हे नाही भेटलं ना, तू असं बोलत होता मी जेव्हा हरत होते, आणि तुझ्या नशिबात हे नसेल, कदाचित काहीतरी चांगली पोस्ट असेल, तू प्रयत्न कर. म्हणजे घरचा फुल सपोर्ट होता, असं नाही की मला त्यांचं सोडून मला काही बाकीचं दिसलं असं.
1: अच्छा. भाऊ तुझ्यापेक्षा लहान?
0: हो, तो पण इंडियन आर्मीमध्ये.
1: हो का?
0: हो.
1: अरे वा,
0: तो माझ्या आधी भरती झाला.
1: अच्छा. मग त्यांचं सुद्धा सेम प्रोसिजर होतं?
0: हा, त्यांचं लवकर होतं, 6 महिन्याच्या आत होतं.
1: बर.
0: त्यांचं ते 4 वर्षाचं काहीतरी आहे त्याच्यासाठी.
1: मग त्याची पोस्ट म्हणजे अशी तुझ्यासारखीच आहे की वेगळी काय?
0: सेम, जनरल ड्युटी करायची आहे.
1: छान आहे. मग मिलन, तुझ्या या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी वेणुधोनीकडून पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. पण हा सगळा प्रवास तर तुझा झाला, ह्याच्या व्यतिरिक्त तुझ्या हॉबीज काय आहेत?
0: मला डान्स करायला आणि भजन खूप आवडतं.
1: बर.
0: म्हणायला.
1: बर, भजन गातेस तू?
0: हो, थोडंफार शिकत आहे.
1: बर, एखाद्या 4 लाईन ऐकवशील का?
0: का

0: पंढरी चा
1: छान आवाजही छान आहे तुझा. प्रॅक्टिस करतेस?
0: हो जाते आम्ही संध्याकाळच्या भजनाला जाते मी.
1: अरे वा छान सवयी आहेत. म्हणजे तुमच्या गावामध्ये अजून हे सगळं चालू असतं म्हण भजन वगैरे?
0: भजन वगैरे.
1: मिलन परत एकदा तुझं अभिनंदन आणि आजच्या कार्यक्रमासाठी तू आलीस इथं आणि तुझ्या सगळ्यांचे अनुभव होते तुझे अनुभव ते आमच्याशी शेअर केलेस त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम ज्यामध्ये आपण मिलन धामणेकर यांना ऐकत होतो. त्यांचं नुकतंच BSF मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. कुंचनट्टी गावच्या त्या आहेत मूळच्या आणि त्यांना आपण ऐकलं. कसा होता आजचा शो जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कनसो. नमस्कार.

0: Kidney Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: KLE BM Kankanwadi Ayurveda क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

पण बाई तू जा, जाऊ द्या मुंबई, लग्न कर, सुखान ना, आणि माझ्या विषूमुळे तुका जर काही त्रास झालो असत ना तर त्याच्या वतीने मी माफी मागते हा, पण राग नको धरूस बाई।

0: बघ ना ताई, खरं तर यो विशुदादा आमचो कोण नाही हा, पण आमचा सगळा काय हा.
1: तुमचा कोणी नाहीये म्हणजे?
0: म्हणजे अगो तो आमका
2: आहे का? छान दिसतेस. बर चल, तुमचं बाळ.

0: आता तरी मान्य कर तू त्याच्या प्रेमात पडलीस.
1: सिमी आम शिट्स केअर गया. यशला फसवतीय का मी?
0: आय थिंक तू स्वतःला फसवतीय सारी.
2: आग
0: ते फोटो काढताय. चल चल. अरे चल ना.

माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साईज 4 फोटो, स्टॅम्प साईज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.
1: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 94830477.

0: ಕೆ ಎಲ್ ಇ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜು ಬೆಳಗಾವಿ 2026-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು ಬಿ ಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು: 100+ ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000+ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ಡ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, NAC A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.klefarm.edu.
1: बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9 क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KELI College of Engineering and Technology Chikkodi, admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Vishweshwaraya Technological University as a model engineering college. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
1: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
0: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केएलई शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
0: फोन नंबर 08312413777.
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.